0: आऊंगी। तो अगर आपको आपके गाने स्क्वीज इन करने हैं या फिर क्यू इन करने हैं तो आप मुझे ब्रेक के दौरान भी कॉल कर सकते हैं। विद इन 30 सेकेंड्स वी आर मूविंग टू द नेक्स्ट कमर्शियल ब्रेक एंड वी विल बी बैक सून। तो इन द मीन टाइम इफ यू वांट टू कॉल मी एंड टेल मी योर रिक्वेस्ट यू कैन कॉल मी ऑन 972-235-5555 इज द नंबर टू कॉल द स्टूडियो। दिस इज योर होस्ट आरजे अपूर्वा एंड दिस इज योर शो विच इज कॉल्ड ये शाम मस्तानी। एवरी संडे की शाम 6 से 8 रहता है आपका और मेरा साथ। छोटा सा ब्रेक है दोस्तों, मैं यू गई और यू आई।
1: इट्स ट्रू, हम अपनी सद्बुद्धि से बहुत सी प्रॉब्लम सॉल्व कर सकते हैं, बट समटाइम्स इवन द बेस्ट नीड अ लिटिल गाइडेंस। विद ओवर 400 इयर्स ऑफ फैमिली ट्रेडिशन थ्रू हिज एक्सटेंसिव नॉलेज ऑफ एस्ट्रोलॉजी एंड पाम रीडिंग, पंडित ईश्वर जी कैन हेल्प यू विद एनी डिफिकल्टी इन योर पर्सनल और प्रोफेशनल लाइफ, फ्रॉम रिलेशनशिप इश्यूज टू नेगेटिव एनर्जी रिमूवल। कॉल द मोस्ट ट्रस्टेड एस्ट्रोलॉजर पंडित ईश्वर जी 9455270897 or visit astrologerishwar.com.
2: वेलकम टू द शादी मेमोरी टेस्ट। रैपिड फायर राउंड स्टार्ट करते हैं। डेकोरेशंस का कलर,
3: नेक्स्ट क्वेश्चन।
2: ब्राइड की एंट्री सॉन्ग,
3: याद नहीं।
2: बफे में क्या था?
3: चना पापड़ी चाट, बिहारी कबाब, दिल्ली निहारी, अचारी चिकन, मटन बिरयानी।
4: शादी में बाकी डिटेल्स भूल सकते हैं लेकिन खाना कभी नहीं। गैदरिंग्स 50 की हो या 500 गेस्ट के लिए, चूज सिग्नेचर कुजीन्स, कस्टमाइज्ड केटरिंग, लाइव कुकिंग स्टेशंस एंड प्रोफेशनल सर्विस। कॉल 972-905-5449। सिग्नेचर कुजीन, द टेस्ट योर गेस्ट्स विल रिमेम्बर।
5: इस साल तो कमाल हो गया, हमारा रेवेन्यू डबल हो गया।
6: सर अच्छा है, लेकिन आपने टैक्स प्लानिंग किया?
5: नहीं।
6: बुक कीपिंग अपडेटेड है?
5: नहीं।
6: कैश फ्लो फोरकास्ट बनाया?
5: वो भी नहीं।
6: तो पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त।
4: रेवेन्यू देखकर खुश मत होइए, बिजनेस में तब ऑल इज वेल होगा जब हमारे नंबर्स भी स्ट्रांग हो। फॉर योर टैक्स प्लानिंग, बुक कीपिंग एंड CFO सर्विसेज, विजिट agfintax.com, कॉल 972-618-8555। AG Fintax, your growth, our strategy. AG Fintax, led by Forbes Finance Council member Anil Granthi. Services are subject to individual eligibility and applicable laws. Terms and conditions apply.
7: ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಾ, ಇಂಡಿಯಾದಲ್ಲಿ ಮನೆ ಖರೀದಿಸುವುದು ಈಗ ತುಂಬಾ ಈಸಿ ಆಗಿದೆ. ಗೃಹ ಪ್ರವೇಶ್ ಇಂಡಿಯಾ ಪ್ರಾಪರ್ಟಿ ಎಕ್ಸ್ಪೋವನ್ನು ಪ್ರಸ್ತುತಪಡಿಸುತ್ತಿದೆ. ಬೆಂಗಳೂರು, ಹೈದರಾಬಾದ್, ಚೆನ್ನೈ, ಮುಂಬೈ, ಪುಣೆ ಮತ್ತು ಡೆಲ್ಲಿ NCR ಎಂದ ಟಾಪ್ ಡೆವಲಪರ್ಸ್ ಎಲ್ಲ ಒಂದು ರೂಫ್ ಕೆಳಗೆ. 200+ ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ಸ್ ಎಕ್ಸ್ಪ್ಲೋರ್ ಮಾಡಿ ನಿಮಗೆ ಸೂಟ್ ಆಗುವಂತ ಪ್ರಾಪರ್ಟಿಯನ್ನು ಈಸಿಯಾಗಿ ಕಂಡುಕೊಳ್ಳಿ. ದಿನಾಂಕ October 10th and 11th. ಸ್ಥಳ ಹಯಾತ್ ರೀಜೆನ್ಸಿ ಫ್ರಿಸ್ಕೋ. ಸಮಯ ಬೆಳಗ್ಗೆ 10 ರಾತ್ರಿ 8 PM. ಫ್ರೀ ಎಂಟ್ರಿ, ಫ್ರೀ ಪಾರ್ಕಿಂಗ್ ಕೂಡ ಇದೆ. ಮೈ ಸ್ಕ್ವೇರ್ ಫೀಟ್ ಇಂದ ಬರುತ್ತಿರುವ ಬಿಗ್ಗೆಸ್ಟ್ ಇಂಡಿಯಾ ಪ್ರಾಪರ್ಟಿ ಎಕ್ಸ್ಪೋವನ್ನು ಮಿಸ್ ಮಾಡಬೇಡಿ.
8: ಫಿಲ್ಮೋ ಕಾ ಮಜಾ ಆಕ್ಷನ್, ಡ್ರಾಮಾ ಆರ್ ರೋಮಾನ್ಸ್ ಮೇ ಹೈ, ಆರ್ ಖಾನೆ ಕಾ ಮಜಾ ಹರ್ ಫ್ಲೇವರ್ ಕೆ ಜಬರ್ದಸ್ತ್ ಪರ್ಫಾರ್ಮೆನ್ಸ್ ಮೇ.
9: ಕಭಿ ಚಟ್ಪಟಾ ಸಾ ಟ್ವಿಸ್ಟ್, ಕಭಿ ತೀಖಾ ಸಾ ಕಿಕ್, ಕಭಿ ಮೀಠಾ ಸಾ ಸುಕೂನ್.
8: ಜಹಾಂ ಹರ್ ಫ್ಲೇವರ್ ಕರೆ ಫುಲ್ ಆನ್ ಎಂಟರ್ಟೈನ್. ದ ಫ್ಲೇವರ್ ಲೌಂಜ್,
9: ಪಾಪ್ರಿ ಚಾಟ್ ಸೇ ಮಾಲ್ಪುವಾ ರಬ್ರಿ ತಕ್, ಹರ್ ಡಿಶ್ ಮೇ ಮಿಲೇ ಜಿಂದಗಿ ಕೆ ಫ್ಲೇವರ್ಸ್ ಕಾ ಅಸ್ಲಿ ಸ್ವಾದ್. ವಿಸಿಟ್ ದೇರ್ ನ್ಯೂ ವೆಬ್ಸೈಟ್ ಆರ್ ಡೌನ್ಲೋಡ್ ದ ಫ್ಲೇವರ್ ಲೌಂಜ್ ಆಪ್ ಫಾರ್ ಎಕ್ಸ್ಕ್ಲೂಸಿವ್ ಡೀಲ್ಸ್. ದ ಫ್ಲೇವರ್ ಲೌಂಜ್, ಹರ್ ಬೈ ಸೂಪರ್ ಹಿಟ್.
10: Order, order. Mr. Impressions, campaign ka result.
11: Your Honor, hazaron logon ne ad dekha.
10: Miss clicks.
12: 100 logon ne click bhi kiya.
10: Customers kitne aaye?
13: Evidence found. Actual customer visit is less than 10.
14: Marketing mein clicks nahi, customers matter karte hain. With Smart Reach AI, reach local customers, even competitor visitors, across radio, digital, streaming TV and audio. Measure calls, bookings, redemptions and actual visits. Visit smartreachai.us. SmartReach AI, turn attention into customers. SmartReach AI, a Phanasia Network product.
4: Marvin Das and Bindas Services present the 6th Annual South Asian Food Festival on 1st November from 12 noon to 8 p.m. at the Sound Venue in Koppal. Enjoy food, shopping, dance and live music with free entry and parking. Vendors and exhibitors, showcase your business to thousands. Call Marvin at 972-302-7012 to reserve your spot.
15: The Dill of Dallas. Heart to heart, fun.